0: Swahili FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणाधरी, या नाव साधक जे या जनासी चोरिले, मनास नवचे अनुमानले, तेची जेणी दृढ केले, या नाव साधक जे बोलताची वाचाधरी, जे पाहताची अंध करी, ते साधी नानापरी, या नाव साधक जे साधू जाता साधविना, जे लक्षू जाता लक्षविना, तेची अनुभवे आणी मना, या नाव साधक जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे, तेची अनुभवा आणी बळे, या नाव साधक. समर्थ सांगतायत की प्रत्यक्ष दिसणारी जी मायामय वृष्टी आणि तिच्याकडे जो लक्ष देत नाही आणि प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारं जे स्वस्वरूप, ते जो अंतरियामी एकाग्र होऊन पाहतो, त्याला साधक म्हणून जाणावं. जे लोकांना अज्ञात असतं, मनाने ज्याचं अनुमानही करता येत नाही, आणि तेच स्वरूप जो अंतरात दृढ धरून ठेवतो, तो साधक. ज्याचं वर्णन करू लागल्यास वाचा कुंठित होते, जे स्वरूप डोळ्यांना दिसू शकत नाही, त्याची नाना प्रयत्नाने जो प्राप्ती करून घेतो, आत्मस्वरूप अनुभवास यावं म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात, पण ते साध्य करू शकत नाहीत. आणि जे पाहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जे दिसू शकत नाही, त्याचा साधनेच्या बळावर जो प्रत्यक्ष अनुभव घेतो, त्याला साधक म्हणावं.

स्वानुभवाचेनी योग वस्तू साधी लागवेगे, तेची वस्तू होया अंगे या नाव साधक। अनुभवाची अंगे जाणे, योगी यांचे खुणे बाणे, काहीच न होन असणे या नाव साधक। परती सारून उपाधी, असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक। देवाभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ, साध्यची होई तत्काळ या नाव साधक। विवेके बळे गुप्त जाला, आपोआप मावळला, दिसतो परी देखिला नाहीच कोणी। मी पण मागे सांडिले, स्वये आपणास धुंडिले, तुरिये सही बोलांडिले या नाव साधक। समर्थ सांगतायत की स्वानुभवाच्या योगे आत्यवस्तूची ज्याने त्वरित प्राप्ती करून घेतलेली असते, आणि एवढंच नव्हे तर जो स्वतःची वस्तूच होतो तो साधक होय। या समासामध्ये, नवव्या समासामध्ये साधकाची लक्षणं जी दिलेली आहेत आणि जे श्लोक आहेत त्यातील अर्धे श्लोक आपले आजच्या भागात घेऊन झालेले आहेत, आणि यानंतर आपली जेव्हा भेट होईल पुन्हा 22 तारखेला होईल, तर त्यावेळेस पुढील श्लोक आपण श्रवण करणार आहोत। अनुभवाची अंगे जाणे, जो अनुभवाची सर्व अंगे जाणतो, योग्यांच्या खुणा ज्यांच्या अंगी बाणलेल्या असतात, आणि मी पण विरहित सहजतेने देहप्राप्त्याचा क्षय होईपर्यंत असणं ज्या सहज साध्य असतं तो साधक म्हणून ओळखावा। विद्या अविद्या या उपाधींना बाजूला सारून जो साधनाने इंद्रियगोचर नसल्याने असाध्य भासणारी आत्मवस्तू प्राप्त करून घेतो, आणि स्वरूपी ज्याने दृढ बुद्धी केलेली असते तो साधक होय। देव कोण, भक्त कोण यांचे मूळ जो पूर्णपणे शोधून पाहतो, त्या दोहोंचे मूळ जी परब्रह्म

त्या साध्याशी एकरूप होऊन जो तत्काळ साध्यच होतो, विवेकाच्या बळाने ज्याचा मीपणा नाहीसा होऊ लागतो आणि शेवटी ज्याचा मीपणा पूर्णपणे नाहीसा होतो, तो देहाने दिसत असला तरी त्याचं खरं स्वरूप कोणालाच दिसत नाही. मीपणा पूर्वी ज्याने सोडून दिलेला असतो आणि ज्याने स्वतःच स्वतःचा शोध घेतलेला

साधक कसा असावा याबद्दलचं पुढचं निरूपण आपण श्रवण करणार आहोत 22 तारखेला. आणि आता थोड्याच वेळात ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकू शकता.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: रेनबो फंडे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप देखील. आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर आपण जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 86%, पर्जन्य प्रमाण 27.7. तसेच पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांकरता पुढील 24 तासांचा हवामानाचा अंदाज. सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात पुढे जाऊया आपण. आज दिनविशेषांमध्ये पंजाबमधील दिना येथे 18 ऑगस्ट 1936 साली संपूर्ण सिंह कालरा यांचा जन्म झाला. आता तुम्ही विचाराल की हे संपूर्ण सिंह कालरा कोण? तर आपण ज्यांना गुलजार या नावाने ओळखतो ते गुलजार. थोडासा सुकून भी ढूंढिए जनाब, यह जरूरते कभी खत्म न होगी. अशा सुंदर सुंदर ओळी रचून आपल्या मनाचा ठाव घेणारे गुलजार आणि अनेक कविता प्रेमी तर त्यांच्या या चारोळ्या, त्यांच्या कविता छान हल्ली आता स्टेटसचा जमाना आहे तर व्हॉट्सअपच्या स्टेटसला देखील बऱ्याच जणांना ठेवायला आवडतात. त्यांच्या कवितेचं शांता शेळकेंनी अनुवाद देखील केलेला आहे.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: गुलजार यांच्याबद्दल आपण बोलत होतो. आज त्यांचा जन्मदिन आणि पद्मभूषण ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित गुलजार यांच्या गीतांची रचना प्रत्येक रसिकांच्या मनाला भावते. दोन ओळी होऊन जाऊ देत असं जर म्हटलं तर मला खास दोन ओळी अशा आठवतात की नाराज हमसे खुशियाही होती है, गमो के इतने नखरे नहीं होते. आणि आपले श्रोते देखील आपल्याला गुलजार यांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक रचना त्यांच्या पाठवत आहेत. मैंने आज उसे मुस्कुराते देखा, खुद से प्रेम कर गुनगुनाते देखा, क्या गुमान में एक आंसू एक आह भी न निकली, मैंने तो उसे हंसते हुए मुझसे दूर जाते देखा. खूप छान अशा या ओळींची रचना आपल्या मनाचा वेध घेते.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या. आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: Akashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
3: तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चलो दिल्ली, जय हिंद. हे जयघोष आठवले की डोळ्यासमोर आपल्या नाव येतं ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं. आज सुभाषचंद्र बोस यांचा स्मृती दिन आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या स्वराज्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली आणि अर्थातच अजिंक्य भारताच्या या स्वातंत्र्याच्या आपल्या स्वातंत्र्य दिन घडण्यामागे त्यांच्या रक्ताचा देखील हात होता.

श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोते हो, आज श्रावणातला पहिला मंगळवार आणि पहिल्या मंगळवारी काय खास असतं हे तुम्हाला सांगायलाच नको. आज आपण एक पाहुणे आहेत, त्यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्याशी बोलण्यासाठी. तर एक सुमधुर गीत आपण ऐका, तोपर्यंत आपण त्यांना आमंत्रित करूया.

0: माता पार्वतीची अनेक रूपे हरतालिका मंगळागौर आणि आज मंगळागौरीच्या निमित्ताने आपण विशेष मुलाखत घेत आहोत सौ अदिती अतुल तांबे यांच्याशी. दूरध्वनीवरून आपण त्यांच्याशी जोडले गेलेले आहोत. नमस्कार अदितीताई.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आकाशवाणी परिवारातर्फे 107.1 MHz आकाशवाणी मुंबईच्या रेनबो वाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: अदितीताई, महिला वर्ग म्हटलं की त्यांना 24 तास दिले तरी पण काम करायला ते पुरेसे नसतात. सतत काही ना काही त्यांचं सुरूच असतं आणि कामाच्या या व्यापातून वेळ काढून खास मंगळागौरीसाठी खेळ सादर करणाऱ्या महिला मंडळाचं आयोजन नियोजन आणि त्यासोबत आपण इतर कोणकोणते कार्यक्रम सादर करता याबद्दल सांगा.

0: मी तुमच्या माहितीपासून आपण सुरुवात करूया सर्वप्रथम.
1: खरं तर मी आधी म्हणजे इथे गिरगावात आले आणि माझ्या बरोबर असं माझ्या मैत्रिणी अशा कोणीच नव्हत्या.
0: अच्छा.
1: घर, मूल आणि ऑफिस एवढंच माझं करिअर होतं. थोडस म्हणजे थोडीशी वेळ मिळाल्यानंतर मग मी काय केलं, माझ्या लेकींनी आणि माझ्या घरातल्यानी, हा ताई तू आता थोडेसे बाहेर गेलीस तरी चालेल, काहीतरी तुझा छंद तू जोपास, असं म्हणत म्हणत मला एक ग्रुप जॉईन करता आला. ते तर सगळं श्रेय मी माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या सासूबाई, माझे ननंद, माझी मुलगी आणि माझे मिस्टर यांनाच देते. या ग्रुपमध्ये जवळजवळ मी आता 15 ते 16 वर्ष आहे. ग्रुपचं नाव आहे इंद्रधनुष्य गिरगाव ग्रुप. आमचा हा जो ग्रुप आहे तो पूर्ण लाईव्ह कार्यक्रम करत असतो.
0: अच्छा.
1: या खेळ एक तर या ह्याच्यामध्ये जुने आपले सगळे खेळ खेळता आले, पारंपरिक खेळ खेळता आले. आताच्या काळामध्ये आपण सगळ्या फिटनेससाठी बाहेर जातो किंवा जिम लावतो किंवा योगा क्लासेस लावतो, तर हे न करता आम्ही याच खेळातून आपलं शरीर कसं व्यवस्थित ठेवता येईल याच्याकडे आमचा जास्त भर राहिला. प्रॅक्टिस करता करता असंही कळलं की अरे आपल्याला याचा आरोग्यातून साठीच खूप फायदा होत आहे, हे कंटिन्यू ठेवत राहिले. आणि या ह्याच्यातून आम्ही खूप ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राबाहेरही कार्यक्रम केले. 2020 मध्ये म्हणजे 2020 मध्ये आम्हाला दुबईला जाण्याचा एक मस्त चान्स मिळाला.
0: अरे वा छान.
1: हा खर तर एक म्हणतात तसं सुवर्ण योगच होता.
0: कसा होता तिकडचा अनुभव?
1: हा, दुबई मध्ये आपण म्हणू की तुम्ही कुठे इन हाऊस कार्यक्रम केला तर तसं नाही, आम्हाला पूर्ण जगाला रिप्रेझेंटेटिव्ह करता येईल असा तो कार्यक्रम होता. दुबई मध्ये विलेज हा म्हणजे ग्लोबल विलेज हा एक प्लॅटफॉर्म आम्हाला आमच्या मंगळागौरी खेळासाठी मिळाला. मला याचा खूप खूप अभिमान आहे की आपला महाराष्ट्राचा अगदी कोकणातला हा जास्त करून खेळ आहे असं म्हणता येईल की कोकण प्रांताला आम्हाला ग्लोबली रिप्रेझेंटेटिव्ह करता आलं यासाठी मला खूप खूप अभिमान आहे. हे खेळ आम्ही असे बाकी ठिकाणी फार कमी बघितले. इनफॅक्ट महाराष्ट्रामध्येही आज आता सोशल मीडियामुळे ते माहिती झाले हे, पण पूर्वी काही या लोकांना हे खेळच माहिती नव्हते, गाणीच माहिती नव्हती आणि त्यामुळे थोडस त्याची खंत वाटत होती. आणि आपली संस्कृती पुढे जावी यासाठी आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. सगळ्या महिला ज्या आहेत आमच्या जवळजवळ 12 ते 15 महिला आम्ही याच्यात काम करतो आहोत, तर फक्त आपली संस्कृती पुढे जावी, आपले खेळ आपली गाणी लुप्त होऊ नयेत यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाबरोबर आम्ही इतरही काही काम करत असतो की जेणेकरून अजूनही जी काही संस्कृती आहेत, उदाहरणार्थ हळदीचा कार्यक्रम. आजकाल हळद फक्त डीजेवरच वाजवली जाते पण असं नाहीये, हळदीची सुंदर सुंदर मराठी गाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत. नंतर डोहाळ जेवण, अरे डोहाळ जेवणाचा इतका छान फक्त फोटोशूट करणं हा एकच त्याचा काय म्हणतात त्याला, हा एकच आपल्याकडे नाहीये, पण त्याच्याबरोबर किती सुंदर गाणी आहेत त्या स्त्रीला तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात एका जन्माची सुरुवात यापासून होणार असते, तर त्याचं एक छानशी गाणी आमच्याकडे आहेत ती आम्ही म्हणत असतो. आणि याच्याबरोबर अजून ही इतर कार्यक्रम करत असतो. एकच आहे की संस्कृती पुढे जावी, आपल्या संस्कृतीचा जोपासना व्हावी, हीच एक त्याच्या मागे अपेक्षा आहे आणि ती आम्ही करत आहोत. फक्त दुबईतच नव्हे, आम्ही सिंगापूर सारख्या ठिकाणीही जायचा आमचा मानस आहे. बघूया कसं काय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो लवकरच येईल अशी
0: लवकरच हा योग येईल खरोखर. आणि आज मंगळागौरीच्या खेळाच्या निमित्ताने तर त्या खेळांबद्दल थोडस सांगा ना.
1: खेळ आता आपल्याला फक्त माहिती आहे की फुगडी, फुगडी बरोबर फुगडीचे जवळजवळ 20 ते

0: 25 प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या आहेत, जसं की हाताची फुगडी आहे, कंबर फुगडी आहे, नंतर कमळ फुगडी आहे, नंतर चौफुला आहे, त्रिफुला आहे, अशा किती एक नाही दोन नाही, नंतर जात फुगडी आहे, अशा एक नाही दोन नाही अशा खूप खूप फुगड्यांचे प्रकार आहेत. फुगड्या आपल्याला माहिती आहेत, झिम्मे आपल्याला माहिती आहेत, झिम्मे पण अनेक प्रकारचे वेगवेगळ्या गाण्यांवरती आपण खेळतो. झिम्म्यासारखा तर मी म्हणेन अष्टांग व्यायाम नाही असं मला वाटतं, कारण झिम्म्यामध्ये वाकायचं पण आहे, असलेल्या जोडीदाराला आपल्याला बरोबर घेऊन जायचंय, त्यामुळे त्याच्यात एक वेगळीच हालचाल आहे, आणि त्याच्याबरोबर आपली गाणी तर आहेतच, ती आपल्याला उधाण देतात नाचायला, असं मला म्हणायला हरकत नाही.
1: बरोबर. आणि
0: त्याच्याबरोबर नुसतेच हे झिम्मे फुगड्या नाहीये, तर त्याच्याबरोबर एक होडी सारखा व्यायाम आहे की जो आपण एकमेकींना सांभाळत तो खेळायचा असतो. गाठोडा हा प्रकार आहे की जो आपल्या अंगाचं मुटकुळं करून गोल गोल फिरायचं असतं. आजकाल तर हा प्रकार तर एकदम लुप्त होत चाललाय, कारण असं शरीर एकत्र करून पद्मासनात बसून हा खेळ खेळायचा असतो. पूर्ण शरीराचं गाठोडं करायचं आणि ते घणघणत जाऊ नये याच्याकडेही लक्ष द्यायचं आणि तालावर करायचं असतं.
1: बरं, मला काय विचारायचंय की आता तुम्ही म्हणालात की गाठोडं, तर गाठोडं आणि काटवटकणा हे वेगवेगळे आहेत की सेम आहेत?
0: नाही, हा काही प्रांतातला वेगवेगळा शब्द आहे,
1: शब्द
0: पण गाठोडा हा काटवटकणाच एक प्रकार आहे,
1: एकच आहे. अच्छा, ओके. कारण तुम्ही जसं म्हणालात आता की अंगाचं मुटकुळं करून, तर मला तेच डोळ्यासमोर आलं की ज्याला मी काटवटकणा म्हणून म्हणजे मला माहीत होतं.
0: हा काही उप म्हणजे आपण काय म्हणूया की खालच्या म्हणजे तळ कोकणामध्ये हा काटवटकणा म्हटला जातो. प्रॉपर रत्नागिरी वगैरे या साईडला याला गाठोडं म्हटलं जात.
1: अरे वा, एक छानस गीत आपण ऐकूया आणि त्यानंतर ही मुलाखत अशीच सुरू राहते.
0: नक्की.

0: सौ अदिती तांबे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. अदितीताई, तुम्हाला स्वतःला खेळायला कोणता खेळ जास्त आवडतो?
1: असं सांगणं थोडस कठीण जाईल, कारण आईचीच मुलं असतात ती, त्यामुळे ती सगळीच तिला सारखी असतात.
0: बरोबर.
1: खेळायला मला झिम्मा हा प्रकार खूप आवडतो.
0: अरे,
1: आणि झिम्म्याबरोबर अजूनही वेगवेगळे जे खेळ आहेत, जस तुम्ही म्हणाल की अळुंकी साळुंकी, हा एक गुंफत जाणारा प्रकार आहे. आणि त्याच्याबरोबर गोफई एक आहे की जो एकमेकांना सांभाळून एकमेकांच्या भोवती वेगळ्याच प्रकारे फिरायचा असतो. आणि तो हा जीवनाचा जो गोफ आहे तो आपण एकमेकांबरोबर बांधत बांधत पुढे जायचा असतो. हा जो एक विणत विणत म्हणायला हरकत नाही, विणत विणत पुढे
0: एकमेका सहाय्य करू.
1: हा,
0: याप्रमाणे
1: अगदी. हा, की जेणेकरून कुणाच्या पायात पाय अडकू नये, कुणाला लागू नये, आणि आपला गोफ हा आपण खूप छान प्रकारे विणता आला पाहिजे. खरं बघायला गेलं तर गोफ आपण म्हणतोय जीवनाचा एक आहे, पण गोफाचं जर मी गाणं सांगितलं, गोफ विणू बाई गोफ विणू, अर्ध्या रात्री गोफ विणू, घरे ग्या घरे पोटाला बरे, नाव खाईल त्याची मातारी मरे, मेली तर मेली कटकट गेली, उद्या मरायची ती आजत मेली, केळीच्या पानात बांधून नेली, केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोकं फुटलं. अरे, हे तर गाणं आपण असं विडंबन असं म्हणू शकत नाही, पण ह्याच्यामध्ये मुलींना हसण्यासाठी खूप छान रचना आहे या गाण्यामध्ये. थोडस म्हातारी आहे, ती म्हातारी मेली आणि तिच्यानंतर तिला बांधून नेताना तिचं डोकं फुटलं, हे तर खरं बघायला गेलं तर थोडस वाईट वाटण्यासारखं आहे. पण ह्या ह्याच्यामध्ये मुलींना खेळताना त्याच्यात नुसतंच खेळ नाहीये, तर त्याच्यात एक हास्य विनोद त्याच्यामध्ये उमटले जातात, आणि जेणेकरून लहान मुली त्याच्याबरोबर वयोवृद्ध आणि इतर सगळ्या जणी ह्या हसत असतात. खरं तर मंगळागौर हा खेळ एक पूर्वीच्या काळी लहानपणी जेव्हा मुलींची लग्न होत होती तेव्हा मुलींना फक्त घर आणि चूलच माहिती होती, किंवा त्यांचं

0: जे बालपण होतं ते हरवून जायचं. तर हा हरवून न जाता या खेळातून त्यांचं बालपण परत मिळावं, परत त्यांच्या सख्या सवंगडी त्यांना भेटावेत आणि ह्याच्यातून मजा मजा करावी हे एकच काम या मंगळागौरीच्या मार्फत होत होत. खरं तर ही 5 वर्षाची पूजा असते मंगळागौरीची आणि 5 वर्ष नवीन विवाहित झालेल्या मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी रचली जाते. याच्यात 5 म्हणतो आपण 5 प्रकारचे पत्री आणायच्या असतात की निसर्ग एकदम श्रावणात बहरलेला असतो आणि त्या पत्री म्हणजे नुसत्या पानं नसतात पण ती वेगवेगळी फुलं, वेगवेगळ्या औषधी वनस्पती किंवा वेगवेगळ्या फळांच्या पानं आणायची असतात. अशी 16 प्रकारची ती पत्री आपल्याला जमवायची असते. 16 धान्य असतात.
1: त्या
0: 16 महत्व अशा म्हणजे काय आहे ते अजूनही मला उलगडलेलं नाहीये पण जेणेकरून मुलींना आणि स्त्रियांना आपल्या निसर्गात वाढणाऱ्या रोपाबद्दल किंवा झाडांबद्दल माहिती मिळावी हे एकच कारण त्याच्या मागे असावं असं मला वाटतं की जेणेकरून त्या स्त्रीला त्या मुलीला तिच्या आयुष्यात औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग हे लक्षात यावे ह्यासाठीच असावा हा सगळा खटाटो थोडस वाटायला.
1: खूप छान मंगळागौर पूजनाची ही विशेष माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद.
0: कारण ह्या सगळ्या वनस्पती ना पूर्वी आपल्या परसदारी उगवायच्या आणि ह्या श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपलं दिसत होत्या पण कळत नव्हत्या. तर त्या मोठ्यांकडनंच ह्या मुलींना त्या वनस्पती हळूहळू कळू लागल्या. उदाहरणार्थ पारिजात, आपल्याला तुळस माहितीये, पारिजाताचं जे झाड आहे त्या झाडाच्या पानाचा जो आपल्याला काढ्यामध्ये उपयोग केला जातो की जेणेकरून सर्दी हा प्रकार म्हणजे बेल आहे, पारिजात आहे, तुळस आहे, गवती पात आहे, त्या झाडांचा उपयोग आपल्याला सर्दी खोकल्यासाठी होतो हे कुणाला माहिती होतं? आपल्याला मोठ्यांकडनंच तर कळलं. आणि हे परसदारीजेंनी त्यांचं जीवन जगत आल्यात ना त्यामुळेच त्यांना ते कळत गेलं असं थोडस कळेल. पण आपल्याला आता ह्या गोष्टी आयुर्वेदातून आपल्याला हळूहळू कळायला लागल्या पण ह्याच्या आधी काही कळत नव्हत्या आणि थोडंसं सोशल मीडिया असं म्हणायला हरकत नाही.
1: अदितीताई, आज मंगळागौर पूजनाच्या श्रावणातल्या या पहिल्या मंगळवारी आपल्याशी इतका सुंदर संवाद साधता आला त्याबद्दल मी पाणिनी संतोष आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: थँक्यू.
0: थँक्यू. थँक्यू.

0: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे। रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे। रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे।
3: सकाळचे ठीक 7:04 झालेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम। लेखन आणि निवेदन स्वाती बापट, सादर करते गुरुनाथ तेरवणकर।

अनेक संस्कृत सुभाषित आपल्याला बुद्धिमान माणसांची काही लक्षणं सांगतात. त्यापैकी एक लक्षण आपण आजच्या श्लोकात बघूया.

या श्लोकातील विचक्षण म्हणजे ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे अशी व्यक्ती, प्रत्येक गोष्टीची सूक्ष्म चौकशी करणारा, प्रत्येक गोष्टीचा खोलवर आणि बारकाईने विचार करणारा, विवेकबुद्धी म्हणजेच सारासार विचार करण्याची क्षमता असलेला माणूस म्हणजे विचक्षण. बरेचदा आपल्यापेक्षा वयानं किंवा अधिकारानं लहान असलेल्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट शिकणं आपल्याला कमीपणाचं वाटतं. अशावेळी आपला अहंकार दुखावला जातो. परंतु बुद्धिमान माणसानं युक्तियुक्त म्हणजे संयुक्तिक किंवा तर्कशुद्ध गोष्ट आपल्यापेक्षा अधिकारानं पदानं लहान असलेल्या व्यक्तीकडून शिकण्यात सुद्धा अजिबात लाज बाळगू नये. बालादपि सुभाषितम या उक्तीमध्ये सुद्धा बाल हा शब्द केवळ वयानं लहान असलेल्यांसाठी वापरलेला नाही बरं का, तर आपल्यापेक्षा ज्ञानानं अनुभवानं लहान असलेल्या व्यक्तींकडून सुद्धा योग्य आणि सुसंगत गोष्ट नक्की शिकावी असा सल्ला दिला आहे. या श्लोकात सुभाषितकार विशेषत्वानं सूर्याचं आणि छोट्या दिव्याचं उदाहरण देतो. भर दिवसा सूर्याच्या प्रकाशात सगळ्या गोष्टी नजरेला अगदी स्पष्टपणे दिसत असतात, पण सूर्य मावळल्यावर मात्र हळूहळू अंधार पडत जातो आणि अतिशय स्वाभाविकपणे वस्तू दिसेनाशा होतात. अशावेळी अंधारात बुडालेल्या वस्तूंवर प्रकाश टाकण्याचं काम एखादा छोटासा दिवासुद्धा करतोच की. सूर्याचा लख्ख प्रकाश आणि छोट्याशा दिव्याचा मिणमिणता उजेड यांची खरं पाहता एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही, पण सूर्यास्त झाल्यानंतर मात्र तोच मिणमिणता दिवा सूर्याचं काम करतोच ना. अशावेळी सूर्यानं त्या तेजाच्या छोट्या रूपाला कमी समजू नये, किंबहुना छोटं असलं तरी तेजाचं ते रूप स्वीकारावं. आजच्या काळात हे सुभाषित लागू करायचं म्हटलं तर तंत्रज्ञानाच्या युगात लीलया वावरणाऱ्या आजच्या जेनझी पिढीकडून जुन्या पिढीतल्या लोकांनी तंत्रज्ञानासंबंधीच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकून स्वतःला अपडेट करायला काहीच हरकत नाही, नाही का?

आत्ताच आपण ऐकली संस्कृत सुभाषित मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर.

तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245 15 41 29 आणि 45 15 41 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या

0: एनसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल फडणवीस यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली. आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्या त्यावेळी ती मदत मिळते. मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल, किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे संकुलात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमालेत बोलत होते. पुढील 2 वर्षात नवे प्रकल्प सुरू होणार आहेत, तर पुणे शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिक्रापूर यांचं काम सुरू झालं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी यांच्या 90वीनिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले,
2: या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणू, कोणी वाईट म्हणू, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, त्याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकारणामध्ये हे जे फास्ट फूड सारखं लवकर यश होणारे खूप लोक येतात आणि जातात, त्यांचा इतिहास फारशी नोंद घेत. पण जी व्रतस्थ रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षोनुवर्ष लोकांच्या लक्षात राहतात. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठा मानून यशाची अपयशाची चिंता न करता, आर्थिक लाभाची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे.
0: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य

सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्यापही BLO कडे जमा झालेले नाहीत. राज्यात 9,78,54,49 मतदार असून त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% अधिक आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर तसंच पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची काल घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात व्यक्त केला. महामेट्रोच्या स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड या स्थानकाचं भूमिपूजन काल मिसाळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार असल्याचं मिसाळ म्हणाल्या. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग काल आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. नागदेवतेचं प्रतिकात्मक पूजनही करण्यात आलं. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या वतीनं नागपंचमीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अहिल्यानगर आणि जामखेडमध्ये देखील नागपंचमीनिमित्त यात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा विशेष दर्जा आता रद्द करण्यात येणार असून ही गाडी 20 ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. विशेष दर्जामुळे असलेलं गाडीचं तिकीट नियमित सेवा सुरू झाल्यानंतर कमी होणार असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असल्यानं पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यवतमाळजवळच्या टाकळी तलाव परिसरात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या 8 पैकी 3 महाविद्यालयीन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसंच आपत्ती प्रशासन पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून सिंधूनं पुढील फेरीत प्रवेश केला. भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या शी यू चीचा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं स्पेनच्या पावला लोपेज आणि लुसिया रॉड्रिगेजचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अस्माकरुणन आणि MR अर्जुन यांनीही पुढील फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या ICT परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम, सोच

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोते हो, आज आपण आत्ता संवाद साधणार आहोत राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झालेला हर्षल कटके यांच्याशी। नमस्कार हर्षल सर।
2: नमस्कार। नमस्कार
1: हर्षल सर, आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत।
2: धन्यवाद मॅडम, धन्यवाद।
1: हर्षल सर, यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधीला जेव्हा शौर्य पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली तेव्हा आपलं नाव त्यात आलंय, याचा जो आनंद तुम्हाला त्या क्षणाला झाला, तो क्षण ज्या भावनांसोबत तुम्ही अनुभवला, तो अनुभव कसा होता?
2: मॅडम, सर्वप्रथम माझे तुम्ही इंटरव्ह्यू घेता त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे।
1: धन्यवाद।
2: राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाल्याचा मला नक्कीच त्यावेळी आनंद झाला ज्यावेळी माझं नाव आलं, पण हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाजासाठी आणखीन काहीतरी काम करण्याची माझ्याकडे प्रेरणा आहे। माझ्या कुटुंबाचे, सहकाऱ्यांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा खात्याने आणि सरकारने माझा केलेला सन्मान आहे त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो।
1: धन्यवाद। आणि मोनोरेलमध्ये जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्या क्षणाचा जो थरार तुम्ही अनुभवला आणि नागरिकांना सुखरूपपणे त्या संकटातून बाहेर पडायला मदत केली, ते थोडस विस्तृतपणे कृपया सांगा।
2: नक्की, तो एक अस्मरणीय क्षण होता। सर्वप्रथम 19 ऑगस्ट 19/8/2025 या दिवशी मोनोरेलचा तो कॉल झालेला। वडाफाय स्टेशनला मी असल्यामुळे
1: तब्बल एक वर्षापूर्वी
2: वडाफाय स्टेशनला आम्ही असल्यामुळे आम्हाला कॉल 6:38 आम्हाला कॉल दिला। आम्ही लगेच आम्ही 1 मिनिटाच्या आत लगेच निघतो। 6:29 आम्ही निघालो। खूप पाऊस होता, ट्रॅफिक जाम होत, यामुळे आम्ही 6:58 परत साधारण आम्ही परत पोहोचलो। त्याच्यानंतर मी तिकडे गाडीमध्ये असताना आमचे केंद्राधिकारी साहेब भोसले साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही गाडीमध्ये, मी गाडीवर सिनियर असल्यामुळे त्यांच्याशी माझं डिस्कशन चालू झालं काय परिस्थिती असेल। आम्ही प्रत्येक कॉलवर मुंबई अग्निशमन दलाचा जवान जाताना प्रत्येक कॉलवर जाताना गाडीमध्ये स्ट्रेचरजी बनवतो की आपल्याला तिकडे जाऊन काय करायचंय काय नाही करायचं, त्याप्रमाणे आम्ही तिथे स्ट्रेचरजी बनवली। पुढे आम्ही गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघितली, खूप भयानक होती। गेल्या गेल्या आम्ही वेळेचं नियोजन, तिथल्या लोकांचे चाललेली ओरडा आरड याच्याकडे पूर्णपणे बारकाईने लक्ष देऊन, मी वडाची PTL टर्न टेबल लॅडर ही स्पेशल गाडी आहे, त्याचा ड्रायव्हरला सांगून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लगेच केज लावला। केज लावल्यानंतर केज हा गाडीच्या जवळ गेला असता तिथील लोकांना काचेमधून आम्हाला वर साधारण 4-5 माळे वरती ते आहे मोनोरेल अडकलेली, तिथे लोकांची परिस्थिती बघितली, पूर्ण लोक सफोकेशन झालेले, गुदमरले होते, ते बाहेर येण्यासाठी विवंचना करत होते की आम्हाला कोणीतरी बाहेर काढा। त्यांनी याच्या आधी खूप प्रयत्न केला होता बाहेर निघण्याचा, पण काचा टपन असल्यामुळे त्यांना काचा फुटत नव्हते, आतमध्ये त्यांच्याकडे तशी साधनं नव्हती हवा येण्यासाठी, त्याच्यामुळे ते आर्त हाक मारत होते। आम्ही गेल्यानंतर केज, आम्ही माझ्या गाडीचा केज हा PTL लॅडरचा त्या गाडीजवळ लावला आणि लगेच मला माहित होतं की दरवाजा उघडल्यानंतर हे लोक डायरेक्ट बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहेत, म्हणून मी प्रसंगावधान राखून माझ्या मोबाईलचा नंबर माझ्याच मोबाईलवर डायल केला आणि समोरच्या मोनोरेलच्या काचेवर लावला आणि आतील लोकांना सांगितलं याच्यावर तुम्ही कॉल करा खुणेने। कॉल केल्यानंतर त्यांना स्पीकर ऑन करायला सांगितलं आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही सगळे एक बाजूला आल्यामुळे गाडी अजून कलपी होतीये आणि माझ्या आमच्या केजची कॅपॅसिटी ही 3-4 माणसांना खाली नेण्याची आहे, तुम्ही एकदम आले कठीण परिस्थिती तयार होईल. माणसं ही प्रत्येक जण बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे मी त्यांना आधी ते समजवलं, सांगितलं साहेबांच्या नेतृत्वाखाली. मग आम्ही डीआरटी किटच्या साहाय्याने थोडासा दरवाजा उघडला आणि अक्षरशः सर्वप्रथम आम्ही कॅन्सर पीडित एक पेशंट होता, एक हार्ट आणि महिला यांची सिरियल लावली आणि त्यांना हळूहळू हळूहळू रेस्क्यू करायला चालू केलं. त्याचवेळी आमचे खाते प्रमुख आंबुलगेकर साहेब, आमचे उप अग्निशमन अधिकारी परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण हे ऑपरेशन त्यांच्या हातात गेलं आणि आम्ही ऑपरेशन चालू केलं. कमीत कमी दोन ते तीन तास हे ऑपरेशन चाललं आणि सर्व लोकांना आम्ही बाहेर काढत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव आणि त्यांचं समाधान हेच आम्हाला एकदम योग्य वाटत होतं. अशा रीतीने आम्ही ते काम केलं आणि हे ऑपरेशन पूर्ण हे त्यांच्या नेतृत्वाखाली करून एक मलाही माझ्या खात्याने मलाही तिथे काम करण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल मलाही तेव्हा अभिमान वाटला. अशा रीतीने आमचं हे ऑपरेशन चालू राहिलं.
1: हो, आणि आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रसंगावधान राखून तुम्ही लोक बाहेर पडण्या अगोदर त्यांना सूचना दिल्या आणि लोकांनी सुद्धा त्या सूचनांचं पालन केलं. हा, यामुळे मोठा अपघात टळला. खरं सांगायचं तर खरंच प्रसंगावधान खूप महत्वाचं अशा वेळेस.
2: कारण हे आम्हाला मुंबई अग्निशमन दल कॉलवर गेल्यानंतर आपण काय प्रसंगावधान राखायचं याचं ट्रेनिंग प्रॉपर सगळी माहिती हे सातत्यानं देत असतो.
1: बरोबर.
2: आणि त्याचंच मी कुठेतरी अनुकरण केलं याचं मला समाधान आहे.
1: आणि अदम्य साहस आणि शौर्याचं प्रतीक असलेला हा पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पुरस्काराच्या रूपात राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला प्रदान केला जाईल त्यावेळेचा तो क्षण अनुभवण्याची आतुरता आत्ताच तुमच्या मनाला लागली असेल हो ना. आणि आपल्या श्रोते वर्गाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
2: श्रोते वर्गाला एवढाच संदेश देईन की प्रत्येकाला एक हा अविस्मरणीय क्षण असतो. तो सर्व श्रोतेवर ऐकत असते. आजूबाजूला एखादी व्यक्ती संकटात असेल, आपण कॉलवर असो नसो, आजूबाजूला एखादी व्यक्ती संकटात असेल, अडचणीत असेल, तर त्यांना शक्य तेवढी तुम्ही मदत करा. प्रसंगावधान राखा, घाबरून न जाता धैर्याने निर्णय

0: घ्या आणि माणुसकी जपा हे तर पहिले मी सांगेन. कारण आम्ही सर्व्हिसवाले हे आम्ही आमच्या परीने काम करतच असतो. श्रोत्या वर्गाने तेवढंच सांगेन की तुम्ही तुमची प्रसंगावर राहता आणि माणुसकी जपा आणि आपण एखाद्याला केलेली छोटीशी मदत ही आपल्या आयुष्याचं बदल घडू शकते आणि देश आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर ती नक्की तुम्ही स्वीकारा. आणि हेच मी श्रोते वर्गाना सांगेल की काहीतरी काम करा समाजासाठी देशासाठी आपण काहीतरी एक असम्यव काम करा.
1: बरोबर, हा खूप मोलाचा संदेश आहे. कारण सध्या आता मोबाईलच्या जमान्यामध्ये एखादी घटना घडली जर ती वाईट जरी असेल तर सुरुवातीला शूट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या वेळेत जी मदत त्या समोरच्याला हवी असते ती कुठेतरी त्याला मिळत नाही वेळेवर. मोनोरेलचा हा जो प्रसंग झाला त्याप्रमाणे अग्निशमन दलाला अनेक संकटग्रस्तांकडून कॉल येतो आणि त्यानंतर घटनास्थळी पोहोचून लोकांना मदत करताना तुम्ही म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना अनेक अनुभव आले असतील. त्यापैकी एखादा अविस्मरणीय अनुभव जो तुम्हाला आमच्यासोबत शेअर करावा असा वाटेल त्याबद्दल.
0: मॅडम, याच्या आधीही मी 3 ते 4 वेळा चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कॉलवर मला अनुभव आलाय. मग ते क्रिस्टल टॉवर असेल, बाबू गेनुला बिल्डिंग कॉलेजची तो कॉल असेल, तिथे फ्रीवे ईस्टर्न फ्रीवेला ऍक्सिडेंट झालेला कॉल असेल, आणि चेंबूरचा आता लहान मुलगा त्या आपली शाळेच्या बस व्हॅनवर हे झाला तो कॉल असेल. अशा सर्व कॉलवर मी चांगलं काम केलंय आणि त्याच्यामध्ये आलेला एक अनुभव म्हणजे एकदा इकडे ईस्टर्न फ्रीवेला झालेला ऍक्सिडेंट, दोन्ही गाड्यांचा एवढा भयानक ऍक्सिडेंट होता की त्यांना काढण्यासाठी त्या गाडीतून काढण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 तास 1.5-2 तास कटिंग करून आणि त्यांना रेस्क्यू करण्यात आम्हाला खूप अडचण निर्माण झाली. पण जेव्हा त्यांचे सहकारी त्यांचे इतर लोक आले आणि त्यांनी तिथली खरी परिस्थिती बघितली तेव्हा त्यांनी सांगितलं की खरंच तुमचं कार्य खूप मोठं आहे. आणि काही लोक दुपारी जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी घराजवळ न जाते तेव्हा त्यांचा अँब्युलन्सचा आपला आमच्या सायरनचा आवाज आला त्यांना काहीतरी कन्फ्युज वाटतं की काय येत आहेत जात आहेत आवाज येते झोप मोड होते. पण तेच अडकल्यानंतर आम्ही त्यांना जेव्हा बाहेर काढतो तेव्हा ते बोलतात आमची खूप मोठी चूक होती आणि तो आमच्या फायर डिपार्टमेंटसाठी मोठा गर्वाची बाब आहे की ते लोक बोलतायत की नाही आम्ही त्यावेळी चूक बोलत होतो पण तुम्ही खरंच देशासाठी आणि आमच्यासाठी किती हे करता हे एक मनाला भावणार चांगलं एक असं वाटतं मनाला की काहीतरी आपण एक सर्व्हिस देतोय तर लोकांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या खात्याची मान उंचावते हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: हर्षल सर, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. आणि आपल्याला जो राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आणि तुमच्या सहकाऱ्यांचं देखील.
0: हा पुरस्कार मी मला मिळालाय त्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांना हा पुरस्कार मिळालाय असं मी पुन्हा एकदा करतो आणि माझ्या पूर्ण खात्याला हा पुरस्कार डेडिकेट करतोय आणि सर्व सहकाऱ्यांचे आणि तुमचे मनापूर्वक आभार मानतोय. आणि मुंबई अग्निशमन दलाने मला या सर्व्हिस मध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचाही आभार मानतोय.
1: थँक्यू हर्षल सर, थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅडम.

0: आपण जन्माला आलो आहे त्याचं सार्थक झालं पाहिजे ही भावना आपल्या मनात असते तेव्हा अनेक सत्कृत्ये आपल्याकडून घडत असतात, सत्कर्म घडत असतात आणि त्यातून देशसेवा होत असते.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स.
2: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
3: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकी पण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ॲपवरही.
4: ठीक 7:45 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वानंद केतकर आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: मुंबईत प्लेगच्या साथीमुळे हाहाकार माजला होता. त्यावर उपाय म्हणून लस शोधण्यासाठी डॉक्टर वाल्देमर हाफकिन यांना मुंबईत पाचारण केलं गेलं. सुरुवातीला अगदी लहानशा जागेत संशोधनासाठी प्रयोग करणाऱ्या डॉक्टर हाफकिनना प्रशस्त जागेची आवश्यकता होती. 1 एप्रिल 1897 या दिवशी हाफकिन यांनी मलबार हिलवरच्या द क्लिफ या बंगल्यात आपली प्रयोगशाळा थाटली. पुढचे तब्बल 8 महिने ते या बंगल्यातल्या प्रयोगशाळेत लसीवर महत्वाचे प्रयोग करत होते. त्यांचा मुक्कामही याच बंगल्यात होता. काहीच काळात हाफकिन यांना द क्लिफ हा बंगलाही अपुरा पडायला लागला आणि त्यांनी आपली प्रयोगशाळा प्रिन्स आगा खान यांच्या माझगावातल्या बंगल्यात आणि नंतर परळच्या जुन्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये हलवली आणि ती अजूनही तिथेच आहे.
2: प्लेगवर परिणामकारक लस शोधण्याचे प्रयोग झालेल्या या बंगल्यात साधारण 1932 ते 1940 या दरम्यान बैरामजी जीजी बॉय राहत होते. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा बंगला श्रीमती साबावाला यांच्या ताब्यात होता. तर 1957-58 दरम्यान या बंगल्यात नॅशनल इंडियन असोसिएशनच्या महिला शाखेचं कार्यालय होतं. पुढच्या काळातही याची मालकी अनेक हातातून बदलत जात राहिली. मलबार हिलवरच्या रिज रोडवर द क्लिफ बंगला आता अस्तित्वात नाही, पण तो ज्या ठिकाणी उभा होता ती जागा मात्र अजूनही आहे. त्या ठिकाणी आता एक उंच इमारत उभी आहे. आश्चर्य म्हणजे जवळपास 150 वर्षांचा कालावधी होत आला तरी त्या बंगल्याच्या जागी आज उभी असलेली वास्तू मात्र तेच नाव धारण करून उभी आहे.
1: डॉक्टर वाल्देमर हाफकिन ज्या बंगल्यात राहिले, प्लेगच्या लसीवरचे प्राथमिक प्रयोग ज्या जागेत झाले, बैरामजी जीजी भॉय यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा वावर ज्या बंगल्यात झाला, त्या बंगल्याच्या जागी आज उभ्या असलेल्या इमारतीचं नावही क्लिफ असंच आहे. इतिहास नामरूपात का होईना, जपून ठेवणारे जे कुणी असतील त्यांचे यासाठी आभारच मानायला हवेत. बीजी खेर मार्गाने जाता येता ऐन रस्त्यावरच असलेली ही इमारत सहज नजरेला पडते. कधी त्या बाजूला जाणं झालं तर ही इमारत अवश्य पहा. मधला जवळपास 150 वर्षांचा कालावधी नजरेसमोरून डिलीट करून त्या काळी तिथे उभा असलेला बंगला पहा. कदाचित त्या बंगल्यात लसीवर प्रयोग करण्यात गुंग झालेला वाल्देमर हाफकिनही तुम्हाला दिसू शकेल.
2: द क्लिफ बंगल्याचा माग काढताना दुसऱ्याही काही वास्तूंचा अनपेक्षितपणे शोध लागला. मधल्या 100-150 वर्षांच्या काळात त्यापैकी काही वास्तूंनी आपलं रुपड पार बदलून टाकलंय, तर काही वास्तू नाव बदलून अजूनही मूळ स्वरूपात त्याच ठिकाणी उभ्या आहेत. त्या आजही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. सत्ता बदलानंतर आणि एरवीही नेहमी चर्चेत असलेली मलबार हिलवरची सर्वात प्रसिद्ध वास्तू म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मलबार हिलवरचा वर्षा बंगला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान, पण ते नंतर साधारण 1965 सालात झालं. त्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होता क्लिफ बिल्डिंगचा सख्खा शेजारी ब्रिटिशकालीन भव्य बंगला कोर्सले. महाराष्ट्राचं सत्ता केंद्र या कोर्सलेवरून वर्षापर्यंत कसं सरकलं त्याची ही कथा.
1: विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकात मलबार हिलवर त्या काळच्या सरकारमधले पदाधिकारी आणि उच्च पदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहण्यासाठी सरकारच्या PWD खात्यामार्फत जे काही बंगले बांधण्यात आले होते त्यापैकी एक होता कोर्सले हा बंगला. आधी सांगितलेल्या क्लिफ बंगल्याचं काय किंवा कोर्सले बंगल्याचं काय, लोकेशन भन्नाट होतं. या बंगल्याच्या गच्चीवर उभं राहिलं

0: मलबार हिलच्या पायथ्याशी असलेल्या गिरगाव चौपाटीपासून पार कुलाब्याच्या दांडीपर्यंतचा विस्तीर्ण परिसर दृष्टीला कोणताही अडथळा न येता नजरेच्या टप्प्यात येत असे. कोर्सले बंगल्याचं हेच वैशिष्ट्य लक्षात घेऊन हा बंगला मुंबईच्या पोलीस कमिशनरांच्या ताब्यात देण्यात आला होता. सन 1930 ते 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंतच्या 17 वर्षांच्या कालावधीत या बंगल्यात GS विल्सन IP म्हणजेच इम्पेरियल पोलीस, WRG स्मिथ IP आणि HE बटलर IP अशा उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा मुक्काम होता.
1: दिनांक 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि प्रशासनात असलेले ब्रिटिश अधिकारी हळूहळू भारताचा निरोप घेते झाले. स्वातंत्र्यानंतर भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात आली. या दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरात मिळून निर्माण झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान बाळासाहेब गंगाधर उपाख्य BG खेर यांना मिळाला. 1947 ते 1952 ते या पदावर होते. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून त्यांना कोर्सले बंगला मिळाला. त्या काळी मुख्यमंत्री या पदाला प्राईम मिनिस्टर किंवा प्रीमियर असं म्हणत.
0: बाळासाहेब खेर यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मोरारजी देसाई यांची निवड झाली. मुख्यमंत्री या नात्यानं मोरारजीभाई कोर्सले बंगल्यात मुक्कामाला आले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून या बंगल्याचा ताबा घेतला तेव्हा प्रशस्त कलोनियल बांधणीचा ऐस पैस आवार असलेला, झाडांच्या गर्दीत लपलेला हा बंगला बाहेरून सहसा दृष्टीस पडत नसे. मोरारजी आल्यानंतर बंगल्याच्या बाह्य स्वरूपात काही बदल करण्यात आला नाही. आतून मात्र त्यांच्या साधेपणाला शोभेल अशी मांडणी करण्यात आली. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कालावधीत मोरारजी या बंगल्यात मुक्कामाला होते.
1: मोरारजी देसाई यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आलेल्या यशवंतराव चव्हाणांचा मुक्कामही कोर्सले बंगल्यातच होता. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झालेल्या यशवंतराव चव्हाण यांचं निवासस्थान म्हणून कोर्सले बंगला कायम राहिला. यशवंतरावांनी आपल्या या बंगल्याच्या बाह्य भागात कोणतेही बदल केले नाही, परंतु त्यांनी बंगल्याचं बारसं करून त्याचं नाव सह्याद्री ठेवलं. हेच ते पुढच्या काळात प्रसिद्ध झालेलं सह्याद्री अतिथीगृह.

आत्ताच आपण ऐकत होतो मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.
0: पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या साथीने खूपच छान असा रंगला. मुलाखतींच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि आज 10 ते 1 या वेळेत आपल्याला साथ संगत करण्यासाठी FM गोल्ड वाहिनीवर रश्मी महांबरे आपल्यासोबत असेल आणि

FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात 2 ते 5 या वेळेत आरजे अर्चना आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप देखील.

ठीक 8 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकू शकता.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण, डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024ची जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि टीडीएपीएल एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता, भूखंड वाटप, गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंग रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बिओंनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्याप बिओलोनकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच आयआरजीसीनं फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं आयआरजीसीचे प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात
कोणताही संवाद

करून नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14 13-21 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये पीव्ही सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या एम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठीही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या ICT परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ॲपवरही.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्री बैठक नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरू आहे. ब्रिक्स देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ या बैठकीत भाग घेत आहेत. पर्यावरण क्षेत्रातलं सहकार्य अधिक बळकट करणं, सदस्य देशांमध्ये सहमती निर्माण करणं आणि पर्यावरणाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पुढे नेणं हा या बैठकीचा उद्देश आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात राज्यांसाठी नव्या प्रभारींची घोषणा केली आहे. यामध्ये विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे, डॉक्टर सतीश पुनिया पंजाबचे तर तरुण चुग गुजरातचे पक्षाचे राज्य प्रभारी म्हणून काम पाहतील. विरोधी पक्ष परकीय योगदान नियमन कायदा अर्थात FCRA बाबत वोट बँकेच्या राजकारणासाठी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. एका खासगी वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. या कायद्यामुळे परदेशी फंडिंगमध्ये पारदर्शकता येईल आणि आता सत्य समोर येईल असं ते म्हणाले. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणं हा एक उत्कृष्ट निर्णय असल्याचं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं. झारखंड सरकारच्या JSSC CGL परीक्षा आणि TDPL एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांचं आंदोलन आज 25व्या दिवशी सुरूच आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं, पण हा विजय अपूर्ण असल्याचं सांगत या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी आणि परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक बदल व्हावा ही आपली मागणी लावून धरली. येत्या 20 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याबाबत हे विद्यार्थी आज निर्णय घेतील अशी शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहनं चालवणाऱ्या चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य करण्यात आल्यानंतर या संदर्भातल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या मोटार परिवहन विभागातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. परिवहन विभागाकडून गेल्या 3.5 महिन्यांपासून राबवण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला. या अभियानानंतर कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या उर्वरित अमराठी चालकांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीनं करावी याबाबत उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. दिपके यांनी सुरू केलेल्या सरकारी स्कूल ठीक करो या अभियानाचा हा भाग आहे. दिपके यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर काल शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र शिक्षकांची पदं भरली जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं दिपके यांनी सांगितलं आहे. मराठी जेन झी प्रेक्षकवर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे

करण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मराठी आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण होणं गरजेचं असून अशा चित्रपटाच्या निर्मितीत राज्य सरकार सहभागी होईल असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदानकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. TDPL या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची CBI चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, OMR शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 च्या सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली.

आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉक्टर सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64.20 लाखांहून अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपयोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्यू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज अर्जुन 2025 पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर.

याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: इसी के साथ अपनी दोस्त अपनी होस्ट नमिता को दीजिए इजाजत. टाटा बाय बाय, नमस्कार. और बता दें आखिरी गीत जो सुना था सपना जी

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

चला दोस्तों, हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये नेहमी आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आपल्या घरामध्ये काही वस्तू अशा असतात म्हणजे त्या आपण एकदा वापरतो पण त्या खरोखर इतक्या चांगल्या असतात की त्या टाकून देणं आपल्याला जीवावर येतं. काही वेळा प्लास्टिकच्या खूप सुंदर बाटल्या आपल्याकडे असतात आणि मग त्या अगदी टाकून देण्याऐवजी जर त्या बाटल्यांचा आपण कल्पकतेने पुनर्वापर केला तर आपल्याला त्याचा उपयोग बाग सजवण्यासाठी करता येऊ शकतो. विशेष करून शहरांमध्ये जिथे जागेची कमतरता असते तिथे अशा प्रकारची कल्पना खूप उपयोगी ठरते. तर आपण या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर कशा प्रकारे करू शकतो याबद्दल बोलणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे मस्त गाणं.

तर दोस्तांनो, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गॅलरीमध्ये जागा कमी असते, पण तरीसुद्धा आपल्याला बाग करावीशी वाटतेच. अशा वेळेला व्हर्टिकल गार्डन हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. बाटली आडवी धरून तिचा मधला भाग आयताकृती कापून घ्यायचा, त्यामध्ये मग माती भरायची आणि मग कोथिंबीर, पुदिना किंवा मनी प्लांट्ससारखी छोटी छोटी रोपं या बाटल्यांमध्ये लावता येतात. बाटलीच्या दोन्ही टोकांना दोरी बांधून एकाखाली एक अशा बाटल्या लटकवायच्या आणि या सगळ्यामुळे संपूर्ण भिंत छान हिरवीगार दिसेल. जेव्हा आपण काही दिवसांसाठी बाहेरगावी जातो, लगेच तुमच्या मनात प्रश्न येईल की अहो, अशी बाग केली घरात तर मग आपल्याला बाहेर कसं जाता येणार आणि मग अशा वेळेला त्या झाडांना पाणी कसं मिळणार. तेव्हा ही समस्या सुद्धा सोडवण्यासाठी एक उपाय आहे. अशा वेळेला या बाटल्याच आपल्या उपयोगी पडतात. बाटलीच्या टोपणाला एक छोटंसं छिद्र पाडायचं, बाटलीमध्ये पाणी भरून ती कुंडीतल्या मातीमध्ये उलटी खुपसून ठेवायची आणि त्यामुळे झाडाला थेंब थेंब पाणी मिळत राहील आणि माती कोरडी पडणार नाही. अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही बाहेरगावी जाल त्यावेळीसुद्धा तुम्हाला झाडाला पाणी देता येईल आणि तुम्ही बाहेरून आलात तरी तुमची बाग तुम्हाला हिरवीगार आणि टवटवीत ठेवता येईल.

आता सध्या हवा पण छान आहे आणि बऱ्याचदा आपण असं ठरवतो की कुठेतरी लांब जाऊया फिरायला. मग आता त्याच्यामध्ये सुद्धा काही जणांना थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडतं, काही जणांना डोंगरावरती जायला आवडतं, काही जणांना फक्त निसर्गरम्य ठिकाण हवं असतं, किंवा काही जणांना हवा असतो तो विस्तीर्ण असा समुद्रकिनारा. म्हणजे काय, प्रत्येक जण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे कुठेतरी फिरायला जात असतो आणि फिरायला गेल्यावर तिथे प्रवासामध्ये असं होतं की आपला चेहरा बऱ्याचदा अगदी कोरडा पडतो, किंवा उन्हात फिरल्यामुळे आपला चेहरा अगदी सुकून जातो, काळवंडून जातो. तेव्हा या प्रवासामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण आवडत्या ठिकाणी जातो, तिथे आपल्याला छान छान फोटो काढायचे असतात, अशा वेळेला आपला चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी, आपली त्वचा तजेलदार दिसण्यासाठी काही छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर ते आपण सहज करू शकतो. त्या कुठल्या गोष्टी आहेत याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला, आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी आपल्याला तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेल्या आहेत. त्याआधी ऐकूया हे छान गाणं आणि मग त्या गोष्टींकडे आपण वळणारच आहोत.

तर मंडळी, आता काय भरपूर सौंदर्य प्रसाधनं असतात, त्यामुळे त्या सौंदर्य प्रसाधनांनी त्वचेची काळजी घेता येतेच. पण प्रवासामध्ये जिथे तुम्ही मध्ये थांबाल तिथे तुमचं तोंड स्वच्छ पाण्याने धुवा, लगेच तोंड टिपा. त्याचप्रमाणे तुमचे हातसुद्धा वारंवार धुवा. नंतर मग तुमच्याकडे एखादं क्रीम असेल तर ते तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बर्फ मिळेल, बर्फाचा खडा, तो सुद्धा जर तुम्ही प्रचंड उन्हात जाऊन आलात किंवा तुम्हाला चेहरा खूपच सुकल्यासारखा वाटत असेल तर रुमालामध्ये छोटासा बर्फाचा खडा घेऊन तो सुद्धा चेहऱ्यावरनं तुम्ही फिरवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रवासादरम्यान आवश्यक तेवढी झोप घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की प्रवासामध्ये आपण सतत बाहेर बघतो किंवा बऱ्याचदा आपण मोबाईलही बऱ्याच प्रमाणात अधिक बघत असतो, त्यामुळे डोळ्याला शीण येतो आणि तुमची झोप अपुरी राहते आणि त्यामुळेही तुमची त्वचा रुक्ष दिसायला लागते. म्हणून वारंवार चेहरा धुणं, हात स्वच्छ धुणं, आपल्याजवळ असलेलं क्रीम लावणं, शक्य असेल त्या ठिकाणी मधून मधून बर्फाचा खडा रुमालात घेऊन चेहऱ्यावरनं फिरवणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपली त्वचा प्रवासाच्या काळातसुद्धा टवटवीत आणि तजेलदार दिसेल असं तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर पिणं. प्रवासामध्ये कमी पाणी पिणं असं करू नका, त्यामुळे सुद्धा चेहरा रुक्ष होतो. त्यामुळे पुरेसं पाणी प्रवासाच्या काळामध्ये आपण प्यायला हवं. या सगळ्या गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर आपला प्रवास नक्कीच आनंददायी होईल.

तर मंडळी आपल्याला माहितीच आहे ठीक 3 वाजता असणार आहेत प्रादेशिक बातम्या आणि या बातम्यांनंतर 3:10 पुन्हा आपली भेट होणार आहे.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या 2ऱ्या डावात भारताच्या 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्य

यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजावर कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2,800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10.5 लाखांहून अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्स इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो

पंजाबच्या प्रभारीपदी डॉक्टर सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण घुच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशीदरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विनी शंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅराऑलिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 3:10 आणि 4 सेकंद झालेले आहेत. तर रसिका हो, सप्तरंगी साथ कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आधीचा कार्यक्रम चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम आवडला, त्यातली गाणी आवडली असे अनेक अभिप्राय, अनेक प्रतिक्रिया व्हॉट्सॲप आणि दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पण सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख इथे करणं शक्य नाही. तेव्हा आता आपण पुढे जाऊया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमाकडे. आता आपण वळूया. आज आपण बोलणार आहोत इश्क वाला लव या मराठी चित्रपटाविषयी. लग्नबंधनामध्ये अडकायचं का लिव्ह इनमध्ये राहायचं, खरं तर सध्या तरुणाईच्या मनामध्ये सुरू असलेला हा संघर्ष आहे. घराघरात हा संघर्ष आज आपल्याला पाहायला मिळतोय. या विषयावरती आधारित एक छान चित्रपट आहे.

त्याचं नाव आहे इश्कवाला लव. त्याविषयी बोलणारच आहोत, त्याच्या कथानकाविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी ऐकूया हे छान गाणं.

सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण बोलतो आहोत इश्कवाला लव या मराठी चित्रपटाविषयी. मी मगाशी सांगितलं तसं एका मुलीच्या मनातला हा संघर्ष चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तिला असं वाटत असतं की आपला हा चांगला मित्र आहे, मग त्याच्याबरोबर लग्नच कशाला करायला हवं, आपण कायमच लग्न बंधनात अडकल्याशिवाय असे राहू शकणार नाही का. या चित्रपटामध्ये आदित्य कोठारे, सुलग्ना पाणीग्रही, भार्गवी चिरमुले, लीना भागवत, सुचित्रा बांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वप्नील बांदोडकरनी सुद्धा या चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे. आणि आदित्य कोठारे मुलाच्या वडिलांची भूमिका सतीश पुळेकर यांनी साकारलेली आहे. तसं बघायला गेलं तर एका कुटुंबाचीच ही गोष्ट आहे. त्या कुटुंबामध्ये मी सांगितलं तसं आदित्य कोठारे आणि सुलग्ना पाणीग्रही, त्यामध्ये त्यांची नावं असतात अजिंक्य आणि ओवी. ओवी ही अतिशय गोड मुलगी असते, लाडाकोडामध्ये वाढलेली. तिच्या आईबाबांनी तिला जे हवं ते आजपर्यंत करू दिलेलं असतं. तिला वाटेल तिथे ती जात असते, वाटेल त्यावेळेला घरी येत असते. चांगल्या कंपनीमध्ये ती नोकरी करत असते. स्वतःचं आयुष्य स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने ओवी जगत असते. त्याचप्रमाणे आदित्य कोठारे, चित्रपटामध्ये त्याचं नाव आहे अजिंक्य. तो सुद्धा अगदी शहाणा मुलगा असतो. त्याची आई नसते, पण वडील सतीश पुळेकर आणि खास करून आजीच्या देखरेखीखाली मोठा झालेला तो असतो. त्यामुळे त्याला कुटुंबाची ओढ असते. कुटुंबातली वेगवेगळी प्रकारची जी नाती असतात त्यांची जी ऊप असते, त्यांचा जो ओलावा असतो, तो अनुभवण्यासाठी अजिंक्य भूकिलेला असतो. आणि ओवीला मोठं कुटुंब असल्यामुळे आई बाबा काका काकू त्यांची मुलगी आणि तिची बहीण, तिच्या बहिणीची भूमिका भार्गवी चिरमुलेनी केलेली आहे. तर असं हे कौटुंबिक कथानकच आहे, पण त्याच्यामध्ये लग्न करायचं का नाही, का आपल्या मित्राबरोबर लिव्ह इनमध्ये राहायचं, हा गोंधळ उडालेला असतो ओवीच्या मनाचा. चित्रपटाची कथा अशी सुरू होते की ओवी अशीच कुठेतरी जात असते आणि अजिंक्यची आणि तिची भेट होत असते. अजिंक्य तिला पहिल्याच वेळी पाहतो, त्यावेळेला भक्ताक्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. हळूहळू ओवी आणि अजिंक्य एकमेकाला भेटायला लागतात. पहिल्याच भेटीत अजिंक्य ओवीला विचारतो की अजिंक्यचा एक छोटासा ग्रुप असतो, ते सगळे मिळून काहीतरी म्युझिक करत असतात, नवीन नवीन गाणी तयार करत असतात, छोटे छोटे म्युझिकचे अल्बम्स ते तयार करत असतात. या अल्बम्सच्या शूटिंग करता तू येशील का, ते गाणं आम्हाला तुझ्यावर चित्रित करायचंय, असं तो ओवीला विचारतो. आणि ओवीसुद्धा चटकन अजिंक्यला मी शूटिंगसाठी तयार आहे असं म्हणून बसते.

तर रसिका हो, इश्कवाला लव या चित्रपटाची गोष्ट आपण ऐकतोय आणि मी म्हटलं तसं अजिंक्य जो असतो त्याच्या घरी त्याचे वडील असतात आणि त्याची आजी असते आणि ओवीच्या घरी काका काकू म्हणजे मी मगाशी ज्या नटांची नावं आपल्याला ऐकवली लीना भागवत त्याचप्रमाणे सुचित्रा बांदेकर तसंच भार्गवी चिरमुले ही तर तिची ताई असते. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर ओवीचं घर भरलेलं असतं. हळूहळू आता अजिंक्य ओवीच्या घरी यायला लागलेला असतो काही कारणांनी तिला भेटायला. एकदा तर घरामध्ये असे गंमत होते घराची बेल वाजते आणि काकू आणि आई दार उघडतात. दार उघडतात आणि बघतात तर काय एक मोठाच्या मोठा बुके घेऊन दारामध्ये कोणीतरी उभं असतं. मग ओवीला त्या जोर जोरात हाक मारायला लागतात. ओवी अगं उठ बाळा बघ बघ कोण आलंय. ओवी बिचारी डोळे चोळत चोळत उठून बाहेर येते आणि बघते तर काय बाप रे बाहेर येऊन पाहते तर खरं तर तिला समोर काही दिसतच नाही. त्यावरती काकू आणि आई हसून म्हणतात बघ ओवी तुझ्यासाठी जंगल आलंय जंगल आणि त्या जंगलामध्ये एक मोगली सुद्धा उभा आहे. ओवीचे डोळे खाडकन उघडतात तर समोर तिला एक मोठा बुके दिसतो. तेव्हा तिला आठवण होते की अरे आज तर आपला वाढदिवस. हा बुके तिला पाठवलेला असतो अजिंक्यानी. अजिंक्यानी इतका मोठा बुके पाठवला म्हणून खरं तर खुश व्हायच्या ऐवजी तो बुके देणारा मुलगा ओवीला एवढंच सांगतो की हा घ्या बुके हॅपी बर्थडे मॅडम आय लव यू असं म्हणतो. त्यावर ओवी संतापते. खरं म्हणजे बर्थडेचं कार्ड जे अजिंक्यने तिला पाठवलेलं असतं त्या कार्डमध्ये काय म्हटलेलं आहे ते तो भाबडेपणाने सांगतो. ओवीला खूप राग येतो. ओवी लगेचच रागारागात अजिंक्यला फोन लावते. खरं तर त्या अजिंक्यला काही कळतच नाही की मी बुके पाठवला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या तरी ही मुलगी का बरं चिडली. तेव्हा ती रागारागानी म्हणते त्या मुलाने मला असं सांगितलं तू मला बुके पाठवलास तू मला बर्थडेचं कार्ड पाठवलंस इथपर्यंत ठीक आहे पण संदेश त्या मुलाबरोबर कशाला पाठवायचास. त्यावरती अजिंक्य काहीही बोलत नाही कारण त्याला माहिती असतं की ओवीचा स्वभावच तसा असतो. ओवी ही अत्यंत लाडाकोडात वाढलेली मुलगी असते. तिला जसं वाटेल तसं ती राहत असते जसं वाटेल तसं जगत असते. ज्या क्षणी तिच्या मनाला जे वाटेल ते ती करत असते. यासाठी तिला कोणीही जाब विचारत नाही त्यामुळे ती अतिशय लहरी असते. कधी तिला वाटलं तर हसून बोलते कधी राग आला तर रागावते. त्याप्रमाणे त्या क्षणी तिला राग आलेला असतो अजिंक्यचा आणि म्हणून ती त्याच्यावर खुशाल रागावते. मग काय अजिंक्य बिचारा फोन ठेवून देतो आणि काकू आणि आई मात्र तिची चेष्टा करायला लागतात. अरे अरे अरे अरे त्या बिचाऱ्या अजिंक्यचं आता काय झालं असेल कोण जाणे. आता मात्र अजिंक्य आणि ओवीच्या भेटी हळूहळू वाढत असतात. ओवीला अजिंक्य आवडायला लागतो आणि अजिंक्यला सुद्धा ओवीची प्रत्येक गोष्ट आवडत असते. ती जशी आहे तशी त्याला ती खूप आवडायला लागते.

रसिकहो, मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आता अजिंक्य आणि ओवीच्या गाठीभेटी दिवसेंदिवस वाढत असतात. म्हणजे आता दोघांच्याही घरामध्ये समजलेलं असतं की या दोघांनी आता ठरवलेलं आहे की एकमेकांशी ते लग्न करणार आहेत. हे दोघांच्याही घरात माहिती असतं. अर्थातच दोघंही मुलं गुणी असल्यामुळे, चांगली असल्यामुळे कोणाच्याही घरातून विरोध नसतोच. एकदा अजिंक्य घरी येतो. घरी येतो त्यावेळेचा प्रसंग असा दाखवलेला असतो की घरामध्ये सगळी मंडळी जमलेली असतात आणि ते घरटं गजबजून गेलेलं असतं. बरेच नातेवाईक आलेले असतात, ओवीचा मामा आलेला असतो आणि अजिंक्य येतो. त्यावेळेला मामा ओवीला म्हणतो की आमच्याशी काय अजून तू ओळख करून दिली नाहीस. त्यावेळेला ओवीची आई पुढे येते आणि म्हणते, अगं अजिंक्य आलाय ना, कार्यक्रम असतो भार्गवी चिरमुलेच्या डोहाळ जेवणाचा. त्यावेळेला गुरुजी आलेले असतात, सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात, सगळ्यांची अजिंक्यशी ओळख होते. ओवीचे सगळे नातेवाईक आता अजिंक्यला ओळखायला लागतात. अजिंक्यसुद्धा सगळ्यांना विनम्रपणे अभिवादन करतो, सगळ्यांची ओळख करून घेतो आणि घरात तो कधी रमून जातो ते कोणालाच कळत नाही. आईला, काकूला काय मदत हवी आहे, काय नको आहे ते बघण्यापासून आज आईनी नेसलेली साडी कोणती आहे, कुठल्या प्रकारची आहे, म्हणजे ती इरकल आहे का कांजीवरम आहे, ह्याबद्दल सुद्धा तो गप्पा मारायला सुरुवात करतो. ओवीला आश्चर्य वाटतं. ओवी म्हणते, तुला कशी काय एवढी साड्यांची माहिती? तेव्हा अजिंक्य सांगतो, माझी आजी मला प्रत्येक ठिकाणी तिच्याबरोबर साडी आणताना घेऊन जायची, त्यामुळे मला सगळ्या साड्यांची माहिती आहे. तिथे आलेले गुरुजी मात्र म्हणतात की आता जरा गोंधळ कमी करा बरं, आता आपण ज्या कामासाठी इथे जमलेलो आहोत, ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत, त्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला आपण आता लवकर सुरुवात करूया, नाही तर मुहूर्त टळून जाईल. त्यावर ओवी म्हणते, काय हो गुरुजी, त्यात कसला आलाय मुहूर्त, आपण सगळे इथे एकत्र जमलोय आणि खूप मजा करतोय, हसतोय, हा किती चांगला मुहूर्त आहे, तेव्हा वेगळा मुहूर्त काही बघू नका. त्यावर काकू लगेच तिला रागावते, ओवी अगं असं म्हणायचं नसतं बाळा. आईसुद्धा म्हणते, तू जरा गप्प बस ग. ती म्हणते, मला काही हे मुहूर्त बिहूर्त पटत नाही, माझं म्हणणं असं आहे आपल्याला जी वेळ चांगली वाटते तोच आपला मुहूर्त. त्यावरती अजिंक्य पटकन म्हणतो, हो ओवीचं म्हणणं मलासुद्धा पटलंय, कारण त्यामागची तिची भावना आणि तिचं प्रेम खरंय.

तर मंडळी, या अजिंक्य आणि ओवीला कोणाची तरी खरोखर दृष्ट लागते. मित्राच्या लग्नासाठी म्हणून दोघं बाहेर गेलेले असतात. लग्नातले सगळे विधी मंगलाष्टकं पाहून खरोखर अजिंक्यला वाटतं की आता ही आपल्याशी कधी बरं लग्न करेल, आणि म्हणून तो तिला विचारतो की आता आपण खूप फिरलो, खूप मज्जा केली, आता आपण लग्न कधी करायचं. त्यावरती ओवी एकदम रागावते आणि ओवी म्हणते, छे छे छे छे, माझा लग्न या संस्थेवर अजिबात विश्वास नाही. लग्न कशाला करायला पाहिजे? तुला तुझं छान घर आहे, मला पण माझं घर आहे, माझी माणसं आहेत. आत्ता जसे आपण राहतो तसेही आपण राहू शकतो, त्याच्यासाठी लग्न कशाला करायला पाहिजे? आणि लग्न झालं ना की सगळंच बदलतं.

तू आता माझा खूप चांगला मित्र आहेस. ताईनंतर मला जे जे सगळं शेअर करायचं असतं ते मी तुझ्यासाठी करते. पण असं असलं तरीसुद्धा मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे, असं ओवी सांगते. हे ऐकून मात्र अजिंक्यला खूप मोठा धक्का बसतो. कारण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अजिंक्यला ही सगळी नाती हवी असतात. काका, काकू, आई, बाबा या सगळ्यांशी लग्नानंतर आपलं एक वेगळं नातं तयार होतं. ते जोडण्यासाठी अजिंक्य उत्सुक असतो आणि ओवीला मात्र या लग्न बंधनात अडकायचं नसतं.

अजिंक्य तेव्हापासून तिच्याशी बोलणंच बंद करतो आणि तिला भेटायला सुद्धा जात नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये या ओवीच्या बहिणीला बाळ होतं, त्यावेळेला मात्र तो ताईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे सगळे नातेवाईक पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. तेव्हा ओवीला आनंद होतो, ओवीला वाटतं की अजिंक्य आपल्यापाशी परत आला, पण तो परत येत नाही. तो सांगतो मी ताईला भेटायला आलोय. तिकडे ताईला भेटून सगळ्यांची भेट घेऊन बाळ झाल्याची गोड बातमी ऐकून तो आपल्या घरी निघून जातो. इथे ओवीला मात्र अजिंक्यशिवाय जराही चैन पडत नसतं, कारण त्याला आता तिची खूप सवय झालेली असते आणि ती तर त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नसते. तो आपलं कामामध्ये मन गुंतवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण खरं तर ते दोघंही एकमेकांवाचून राहू शकत नसतात. आता काय बरं करायचं, कोणी माघार घ्यायची यावर त्यांचं ठरत नसतं.

पण अखेर ओवीला आपली चूक कळते. तिची आई तिला समजावून सांगते की आपलं हक्काचं असं एक माणूस आपल्याला लागतं. आपले नातेवाईक असतात, आपले बहीण भाऊ असतात, पण तरीसुद्धा अजिंक्य तुझ्या मनाचा किती विचार करतो, तुला किती समजून घेतो. त्यामुळे हा हट्टीपणा सोड आणि त्याच्याकडे परत जा. आणि मग एक दिवस ओवी आईबाबांना सांगते की मी आता अजिंक्यशी लग्न करायला तयार आहे. आणि मग ती जाऊन त्याला भेटते सुद्धा. पण इथे मात्र गरम डोक्याच्या अजिंक्यने ठरवलेलं असतं की आता लग्न नाही करायचं, कारण हा काय पोरखेळ आहे. जेव्हा ओवीला वाटतं तेव्हा ती आपल्याशी लग्न करणार, जेव्हा तिला करायचं नाही तेव्हा ती नाही म्हणून सांगणार. असं का बरं? आता त्यांनी पण ठरवलेलं असतं की माझंही करिअर महत्त्वाचं आहे. कंपनीच्या कामासाठी त्याला परदेशात जायचं असतं. मग अजिंक्य ठरवतो की आता इथे न थांबता आता सरळ बाहेर जाऊया. आणि इथे ओवी मात्र आपल्या लग्नाची जोरदार तयारी करत असते, लग्नाची स्वप्न बघत असते.

तर मंडळी, इश्कवाला लव या चित्रपटाच्या शेवटाकडे आता आपण आलो आहे. चित्रपट बघताना बऱ्यापैकी उत्कंठा

ताणली जाते आणि असं वाटायला लागतं की या ओवीसारखाच हट्टीपणा अजिंक्यसुद्धा करतोय की काय, आणि या ओवीसारख्या गोड मुलीचं लग्न होणार आहे की नाही. खरं तर ओवीच्या लग्नाचा मुहूर्त टळून गेलेला असतो. ओवीला आता असं वाटतं की अजिंक्य काही येणार नाही, पण तितक्यात समोर अजिंक्य येऊन उभा राहतो आणि मग ओवी रडत असते. त्यावेळेला अजिंक्य म्हणतो की मला अशी मुळू मुळू रडणारी ओवी अजिबात आवडणार नाही. त्यावरती ओवी म्हणते, पण आता आपण लग्न कसं करायचं, आपल्या तर लग्नाचा मुहूर्त टळून गेला. त्यावरती अजिंक्य हसत हसत ओवीला म्हणतो, पण कोणीतरी महान व्यक्तीने सांगितलंय ना की आपण भेटतो, आपण एकत्र येतो, सगळे नातेवाईक जमतात, तोच खरा मुहूर्त नाही का. यावरती सगळे मनापासून असतात आणि दोघांचंही लग्न होतं.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: प्रसारित करत आहोत ठळक बातम्या. सर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. सरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आलाय. त्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अमजल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू त्रिसा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद, मुष्टियोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाअखेर 493 अंकांची घसरण झाली आणि तो 77,235 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची घसरण नोंदवत 24,155 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या याबरोबरच संपल्या.

न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. संध्याकाळचे 4:01 आणि 18 सेकंद झालेली आहे. तर सिकहो, आज आहे मंगळवार. श्रावण नुकताच सुरू झालाय. आकाश काळ्याभोर ढगांनी भरून आले असं म्हणे म्हणेपर्यंत ढगांच्या शुभ्र पडद्याआडून सूर्य डोकावतो. ऊन पावसाचा लपंडाव सुरू असलेल्या या नभाची नभवेल्हाळ भावचित्रगीतं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत.

कुतूहल असतं. म्हणजे बघा ना, या देवामध्या निळ्याभोर आभाळामध्ये एक देवबाप्पा राहतो. या सुंदर नभांगणाची तो काळजी घेतो. आणि कधी कधी तर काय, या आकाशातल्या मळ्यामध्ये चांदण्यांचा बाग फुलतो.

रसिका हो, नभ वेल्हाळ गाणी आपण ऐकता आहात. या सुंदर आकाशाचा रंग निळा असतो खरा, पण जसजसा प्रहर बदलेल ना तसा प्रहरानुसार हा रंग बदलतो. पहाटेच्या प्रहरी स्वप्नील मंद तारका इथे मुग्धपणे हसताना दिसतात.

तर रसिकहो, हे आकाश, हे निळं नभ, या आकाशावरती कितीतरी सुंदर सुंदर प्रार्थना गीतंसुद्धा आहेत. आता प्रार्थना गीताचा उल्लेख केल्यानंतर आपल्याला लगेचच आठवते ती ही प्रार्थना.

या सुंदर आकाशाचं सगळ्यांना खूप आकर्षण असतं. सुखाने सोन्याच्या पिंजऱ्यात राहून आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या पाखराला सुद्धा एक ना एक दिवस त्या उंच आकाशामध्ये झेप घ्यायची असते.

रसिको हो, हे असं निळं आकाश ज्या वेळेला अगदी छान स्वच्छ निरभ्र असतं त्यावेळेला तिथे आनंदाने गाणी गावीत आणि मनासारखं आयुष्य जगत सगळीकडे फिरावं असं सांगणारं एक गाणं आणि त्याच्या पाठोपाठ या निळ्या आकाशात ज्या वेळेला मस्त हवा असते त्यावेळेला कसं आनंदाने जगता येतं हे सांगणारं आणखी एक अशी दोन गाणी निळ्या आभाळाची आता ऐकूया.

सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये नभवे लाळ गाणी रसिक हो आपण ऐकत आहात आणि मी आहे आपल्यासोबत अर्चना दिनेश. हे सुंदर आकाश कधी कधी याच नभामध्ये सुंदर अशा निळ्या मेघांची काळ्या मेघांची गर्दी होते आणि बघता बघता अमृतधारा बरसू लागतात.

तर रसिका हो, या सुंदर नभाचं वर्णन अगदी नेमक्या शब्दात करणं खरोखरच खूप कठीण. या अमृतधारा भरसण्याआधी हेच नभ बघा कसं उतरून क्षितिजावर आल्यासारखं भासतं.

रसिको सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आणि आज नभ वेल्हाळ गाण्यांचा आस्वाद आपण घेतोय. ही नभ वेल्हाळ गाणी अनेकांना आवडलेली आहेत. अनेकांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तशी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. दूरध्वनीच्या माध्यमातूनही अशा अनेक प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण सगळ्यांच्या नावांचा इथे उल्लेख करणं शक्य नाही.

सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये नभ आकाश या विषयावरची बरीच गाणी मी आपल्याला ऐकवली. अजूनही आपल्याकडे कितीतरी सुंदर सुंदर गाणी आहेत, पण कुठेतरी थांबण्याची वेळ येते. तशीच ती वेळ आता जवळ आलेली आहे. आणि रसिका, आपल्याला माहिती आहे की पहाटे 5 वाजल्यापासून रेनबो वाहिनीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. तर उद्याचे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आर जे रश्मी आंबडेकर. तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. आता मात्र मी एका छान गाण्यामधून आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. आजची नभवेल्हाळ गाणी आपल्याला नक्की आवडली असतील. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: कभी खट्टी मीठी तकरार,
1: जब तुम चाहो पास आते हो,
0: कभी बे इंतहा प्यार।
2: कर मी अमिता बड़े, ऐकूयात काही ठळक घडामोडी। विशेष मतदार यादी पुनरीक्षणात राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केले नसल्यानं प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत। एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता। 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल। न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे। त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत। या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत। पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल। सुमारे 4000 कोटींचा हा आराखडा आहे। या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे। केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले। ॲथलेट तेजस्वी शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टियोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 493 अंकांची घसरण झाली आणि तो 77,235 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची घसरण नोंदवत 24,155 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
3: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवधूत फडके यांचं बासरीवादन राग मधुवंती। द्रुतगत 3 तालात आहे, त्यांना तबला साथ अमित मिश्रा यांची। अवधूत फडके यांचं बासरीवादन राग मधुवंती।

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिवेशनात प्रतिपादन. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती यांच्यासह 19 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर यासोबतच पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचं महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापार 2030 $500 अब्ज इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी यावेळी केलं. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारणं नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील 2 टप्प्यातील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. त्याचप्रमाणे अन्य महत्वपूर्ण निर्णयात किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्य वाहतूक खर्चाकरिता 328 कोटी 47 लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्य कास्तकार, आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं गडचिरोली तालुक्यातील कनेरी इथं विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार डॉ मिलिंद नरोटे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात 6,500 हेक्टरपेक्षा अधिक जलक्षेत्र मत्स्यपालन पालनासाठी उपलब्ध आहे. मात्र बहुतांश मच्छीमारांकडून अद्याप पारंपरिक पद्धतीनं मत्स्य व्यवसाय केला जात असल्यानं मत्स्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर कनेरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या अखत्यारीतील 2.89 हेक्टर विनावापर जमीन मत्स्य व्यवसाय विभागाला उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता दिली आहे. अमरावतीतील प्रसिद्ध तिरंदाज यशदीप संजय भोगे याच्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदकाची दखल घेत त्यांच्या या कामगिरीसाठी राज्य शासनानं 52,50,000 पारितोषिक

0: नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31%हून अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. दरम्यान एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर शहरातील काही शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाला शाळांमध्ये पाठवण्यात आलं असून पालकांना बोलावण्यात आलं होतं. नागपुरातील वर्धमान नगर इथल्या सेंटर पॉईंट स्कूलमध्येही बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी झाली. आतापर्यंत तपासणीत कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यवतमाळच्या पुसद इथं आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केलं. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राहुल नार्वेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख आणि राज्यमंत्री इंद्रदिल नाईक यांच्या हस्ते राज्यातील 10 प्रगतिशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार वितरित करण्यात आले. केंद्र सरकारनं नागपूरच्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमई नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उन्नती हुड्डानं म्यानमारच्या थेट हत्तार थुजारचा सरळ 2 गेममध्ये पराभव करत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत उन्नतीचा सामना कॅनडाच्या 13 मानांकित मिशेल ली हिच्याशी होणार आहे. दरम्यान भारताची अशित सूर्य आणि अमृता प्रमुथेश ही जोडी तुर्कीयेच्या एमरे सोनेमेज आणि येसेमेन बेक्टास यांच्याकडून रोमहर्षक सामन्यात पराभूत झाली. आज संध्याकाळी भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॉन्सिल फिलमोन विरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढं विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. विजयाचा पाठलाग करताना आज दिवसाअखेर श्रीलंकेनं 4 गडी बाद 84 धावा केल्या आहेत. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ आज संध्याकाळी नेदरलँड्समधील वॅनगर हॉकी स्टेडियमवर साखळी फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6:30 सुरू होईल. भारतानं चीनविरुद्ध 2-2 अशी रोमांचक बरोबरी साधत आपल्या मोहिमेची सुरुवात केली तर दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून 4-0 असा पराभव पत्करावा लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंड आणि चीन यांचा समावेश पूल डी मध्ये आहे. गटातील अव्वल 2 संघांना फेरीत प्रवेश मिळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिवेशनात प्रतिपादन. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,00,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओंना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36,00,000 जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
1: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकासकामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड वसई नालासोपारा नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या

0: पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराथी, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसाखेर 4:84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे. ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले. विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,049 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार BLO-ना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकासकामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. याअंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनु श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था

आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे

0: 20 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या टिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत आणि सुप्रभात. खूप वेगळ्या प्रकारची हवा सध्या बाहेर आहे. मध्येच कधीतरी इतका पाऊस येतोय, मध्येच वातावरण छान होतंय. श्रावण तर आपलं बरोबर आहेच आणि आता वेगवेगळ्या गोष्टींची चाहूल सुद्धा श्रावण जसजसा इथे रुजतोय रुळतोय तशी घेऊन येतोय तो आपल्याला, नाही का. बऱ्याच गोष्टी आपल्या नजरेच्या टप्प्यात आहेत आणि त्याप्रमाणे आपण सगळं आपलं नियोजन केलेलं आहे. आजचं नियोजन असं की 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर आहोतच. वंदनमध्ये आत्ता मेडिटेशन सिरीजमध्ये आज कुठल्या विषयावर बोलणार होते थोड्या वेळात सांगेनच. त्यानंतर किल्ला आहे आज, जवळच जाणार असू आपण तर जवळच्यासाठी आहे हा किल्ला छान. आणि त्यानंतर 6:05 पुढे रेनबो फन डे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असणार आहे. त्यातले विषय कुठले असतील ते त्यावेळेला मी सांगेनच. सुरुवात नेहमीप्रमाणे छानच्या भक्तिरचनांनी करूया. आणि आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत, मेडिटेशन किंवा ध्यानधारणा करत असताना कोणत्या गोष्टी आपोआप साध्य होतात किंवा आपण त्या मार्गावर लागतो याबद्दल विचारवंतांचं म्हणणं काय आहे. आज कुठला विचार, या रचनांनंतर.

आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण कुठल्या एका विषयावर बोलणार आहोत. काही वेळेला बघा, आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं, बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं की अरे, ही परिस्थिती घडतेय तर आपल्याला आता त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःमध्ये मोल्ड करावं लागणार आहे, बदल घडवून आणणार आहेत आणि आपण जुळवून घेणार आहोत. पण काही वेळेला असं जाणवतं की या गोष्टी खूप छान पद्धतीने जुळून आल्यात. जुळवून घेणं आणि जुळून येणं ह्याच्यामध्ये फरक आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो तर आपल्याला जाणवतो. तर हे जे जुळून येणं आहे, ही गोष्टसुद्धा मेडिटेशनने होऊ शकते, घडू शकते. कधीकधी अक्षरशः आपल्याला आपल्या आजूबाजूला काहीतरी जादूसारखं झालं आहे की काय असं वाटायला लागतं आणि एकदम अशी भावना मनात येते की हे असं घडेल असं मला वाटलंच नव्हतं आणि हे इतकं छान जुळून आलं आहे सगळं आणि आपण ते उत्तम प्रकारे स्वीकारतो. रादर त्याच्यावर प्रश्न न विचारता आपल्याला ते स्वीकारायला हवं की असं जुळून येऊ शकतं, अशी जुळवणूक आपण ज्याला म्हणूया ती घडू शकते. तर काय काय म्हटलं आहे ह्याच्याबद्दल विचारवंतांनी, त्यांचा पहिलाच विचार असा आहे की जेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला छान वाटते किंवा फील गुड असं बरं वाटतंय, नाही काही फरक पडत आहे आजूबाजूला काय घडतंय त्याचा, किंवा आत्ता त्या विचाराने आपल्याला असं वाईट वाटणं किंवा सगळे विचार मेंदू आपला त्याने भरून गेलाय असं काहीही न होता आपण शांत आहोत, बरं वाटतंय आपल्याला, आपल्याला माहिती आपण ह्याच्यातनं बाहेर जाऊ शकू, ही भावना जेव्हा मनात येते त्यावेळेला असं समजावं की आपण आतून बाहेरच्या परिस्थितीबरोबर असं सगळं जुळून आलेलं आहे, आपण अलाइंड आहोत असं समजावं असं विचारवंत म्हणतायत. की आपण तटस्थ नाही म्हणता येणार, तटस्थ हा खूप वेगळा भाग झाला, पण आपण शांत असतो, स्थिर चित्ताचे राहतो, म्हणजेच हे सगळं जुळून आलेलं आहे. आपल्या आत जे काय चाललं आहे ते आपण जे काम करतोय मेडिटेशनचं ते आणि बाहेर जे काय चाललं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फार फरक नाही जाणवत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्यातल्या काहींबद्दल अर्थात आपण बोलणार आहोत आणि त्याबरोबरीने छान छान भक्तिरचनासुद्धा आपण ऐकणार आहोत.

वंदन, ह्या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आणि आज आपल्या बरोबर आहे मी रश्मी आंबेडकर. आपण बोलतोय जुळून येण्याबद्दल. गोष्टी जुळून आल्यासारखं वाटतं आपल्याला आणि आपल्याला वाटतं हे कसं काय घडू शकतं, पण असं होतं, असं घडू शकतं. कारण त्याच्यामध्ये आपण आपल्यावर केलेलं काम आहे किंवा काही वेळेला अशी एक जादू घडल्यासारखं होऊ शकतं. एके ठिकाणी असं म्हटलंय की जर आपण आपल्यामधली जी एक आपण म्हणतो ना एक संवेदना असतात किंवा आपल्याला काहीतरी एक साध्य करायचं असतं, त्या संवेदना आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, खऱ्या अर्थाने आपल्याला उद्दिष्ट गाठायचं आहे किंवा खऱ्या अर्थाने आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, त्यासाठी लागणारे जे प्रयत्न, ह्या दोन गोष्टी जुळून आल्यानंतर स्वप्नपूर्तीचा आनंद आपल्याला होतो. आता ह्याच्यामध्ये खरं तर हा रोज घेण्यासारखाचा अनुभव आहे की आपण काहीतरी मनात ठरवतो आणि त्यासाठी एखादी ॲक्शन घेतल्यानंतर ती स्वप्न पूर्ण होतात. हे साधं साधं समीकरण आहे. मग ह्याच्यात सांगण्यासारखं काय आहे तर जुळून येणाऱ्या गोष्टींमध्ये आपण ती ॲक्शन घेणं, त्यासाठी काहीतरी करणं हे फार महत्त्वाचं असतं. मनात अनेक गोष्टी येत असतात, खूप काय काय वाटत असतं, हे करूया, ते पाहिजे, हे पाहिजे, पण ती ॲक्शन घेण्यासाठी आपण उद्युक्त होतो.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण भेटलो आहोत वंदनमध्ये. आणि आज आपण जुळून येण्याबद्दल काही गोष्टी सांगतो आहोत, किंवा जुळून येणं कसं असतं, छान असतं, त्याच्याबद्दल विचारवंतांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल बोलत असताना सच्चेपणा, आता खरं खोटं नाही हा, सच्चेपणा याच्याबद्दल आपण बोलतोय. तर सच्चेपणा म्हणजे काय? तर आपलं डोकं, आपलं तोंड, आपलं हृदय, आपले पाय, आपले विचार, आपण काय म्हणतोय ते, आपल्याला काय जाणवतोय ते, आणि आपण काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणं किंवा ह्यांचं एकत्रीकरण होणं आणि ते कायमस्वरूपी तसंच मेंटेन राहणं, ह्याला खऱ्या अर्थाने सच्चेपणा असं म्हणतात. आणि तो सच्चेपणा जेव्हा येतो तेव्हा आपोआपच आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि विश्वास सुद्धा निर्माण होतो. तर हे जुळून येणं, तर हे माझं म्हणजे आपण काय म्हणूया, हे एक विधान आहे. पण ह्या गोष्टीसुद्धा किती वेगळ्या पद्धतीने ह्या विचारवंतांनी सांगितल्यात की हे सगळं जेव्हा जुळून येतं, हे सगळं जेव्हा एकत्रितपणे आपल्यासमोर येतं, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपण म्हणू शकतो की अरे हा हा ना, म्हणजे सच्चेपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात वेगळं नाही आहे, जे विचार करतो तेच वागतो, म्हणजे ते जुळून आलेलं असतं कुठेतरी आणि त्या व्यक्तीबद्दल विश्वास, प्रेम, आत्मीयता आपोआपच तयार होते. कोणी कोणी सहभाग घेतलाय आत्तापर्यंत कार्यक्रमात, 5:30 वाजले त्याच्यामुळे ते सांगण्याची वेळ आहे. मधुसूदन जोशी, रघुनाथ पाटील, रत्नाकर भालेकर, अपूर्व श्रोत्री, आनंद मोकाशी, जयेंद्र शहा, विनय जोग, ओंकार काटकर, विक्रम आठवले, सुरेश बावकर, वृंदा जाधव, संजय सिंग राजपूत, प्रकाश कुलकर्णी, राजाराम कोर, अर्जुन परब, दिनकर शिखरे, गजानन पाटील, चैतन्य अत्रे, किशोर पाटील, प्रकाश जोशी, कांचन रानडे, सुरेखा पाटील, चंद्रशेखर मुळेकर, सुलभा काकडे, अनिल गावडे, प्रदीप अनंतकृष्णन, चंद्रशेखर भाटवडेकर, विलास जोशी, मिलिंद शेटे, उर्मिला नितसुरे, उज्ज्वला कर्वे, निशा लोहार, रवींद्र साने, मीता, प्रकाश कुलकर्णी, प्रज्ञा मानकामे, जयश्री पोवळे, आत्माराम खराडे, दत्तात्रय अडत, किरण चौधरी, कलावती आणि विनोद वैती, चंद्रकांत ठाकूर, हिंदूराव शेवाळे, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, पंकज मुहोड, वैष्णवी खुटले, शिरीष बेलसरे, नरहरी जिंके, विठ्ठल मसळेकर, विजया शिरपूरकर, रघुनाथ खन्नूकर, राजेंद्र म्हात्रे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, श्रीपाद जोशी, स्मिता आणि विवेक नेवाळकर, कृष्णानंद कामत, आबा पाटील, श्रुती भावे, सुप्रिया रायकर, अमर पाटील, त्यानंतर श्रावणी आणि मंगेश भगत, चित्रा मांडके, ईश्वरदास शेट्टी, महेश नामजोशी, एन एम पाटील, दिलीप शिवरेकर, माधव वाघ, प्राजक्ता देव, बार्शीहून प्रदीप कुमार कोटलवार यांचा मेसेज आहे, रवींद्र जोशी, मेघना आगाशे, रोहिणी तरे, प्रताप जाधव, मंजिरी पाटील, आरती गिरी, दिलीप वाणी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे संतोष महाजन, शकुंतला महाजन, प्रवीण बहाडकर, विवेक ओगले, बलभीम बाबळसुरे, राहुल हंबीर, या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत मेसेज केला आहे आणि मेसेजेस येत आहेतच. मी यानंतरसुद्धा सांगेन, विभा कडू, निनाद होनराव, अनिल कांबळे, प्रिया फाटक, नम्रता सावंत, अंजली आणि अविनाश तरे, या सगळ्यांनी मेसेजेस केलेले आहेत. दोन गाणी ह्यानंतर लागोपाठ आणि मग आपण पुढला विचार, कदाचित तो विचारांच्या मालिके